नमस्कार मित्रांनो, खामगावची ओळख कार्यक्रमामध्ये आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मी तुमची आवडती प्रगती. खामगाव हे रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 1000 आहे. खामगावमध्ये बघण्यासारखी खूप प्रसिद्ध ठिकाणे आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर स्वजन जागृती केंद्र, सुंदरशी नदी आहे इकडे, खूप सारी मंदिरे आहेत. त्यापैकी एक मंदिर म्हणजे काळभैरवाचे मंदिर, हे गावचे ग्रामदैवत आहे. चला तर आपण जाणून घेऊया एका गावकऱ्याकडून या मंदिराची प्रसिद्धी.

0: नमस्कार भाऊ.
1: नमस्कार.
0: आपलं नाव काय?
1: अक्षय शिर्के.
0: तुम्ही इथले रहिवासी आहात?
1: हो, आम्ही इथले रहिवासी आहोत.
0: आम्हाला तुमच्या मंदिराबद्दल काही माहिती सांगू शकाल का?
1: हो, सांगतो की आमच्या गावचे ग्रामदैवत काळभैरव हे आहे. देवळाच्या शेजारच्या परिसरात रहाट आहे.
0: मग रहाट म्हणजे काय?
1: रहाट म्हणजे देवराई वनस्पतीचे जंगल होते. ती वनस्पती औषधी होती. तिला तोडू नये म्हणून तिला देवाचे स्थान देण्यात आले, म्हणून तिला रहाट असे म्हणते.
0: या देवावर तुमची खूप श्रद्धा आहे.
1: हो,
0: धन्यवाद भाऊ, आपण खूप चांगली माहिती सांगितल्याबद्दल. आपला दिवस शुभ जाऊ.

0: नमस्कार पुजारी जी.
1: नमस्कार.
0: आम्ही या मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत, तर आम्हाला मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगा.
1: हा नक्कीच. हे मंदिर 150 वर्षापूर्वीचे आहे, पण आता नवीन बांधलं आहे. याची स्थापना 2 जून 2014 रोजी झाली.
0: पुजारीजी, मंदिरात आरती केव्हा असते?
1: हा, मी मगाशी विचारायचं सांगून गेलो. दर सोमवारी इथे या मंदिरात महापूजा होते आणि ही पूजा सकाळी 7 ते 7 वाजेपर्यंत घेण्यात येते.
0: आम्ही असं ऐकलंय की या देवाची पालखी सुद्धा निघते.
1: हा, बरोबर ऐकलं तुम्ही. या ग्रामदेवताची पालखी या होळीच्या सणाला निघते. ती पूर्ण गावात घराघरात जाते. लोक मोठ्या श्रद्धेने मुंबईवरून गावी येतात. या सणाला खूप लोक मोठ्या उत्साहाने सामील होतात, तसेच लेझिम नृत्य करतात.
0: धन्यवाद पुजारीजी. मित्रांनो, ऐकलत का खामगावच्या प्रसिद्ध दैवताबद्दल गावकऱ्यांच्या मनात किती श्रद्धा आहे ती? चला तर ऐकूया एका गावकऱ्याकडून या दैवताबद्दल एक छानसं गाणं.

भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला, अबीर गुलाल वाहीन मी तुझला, अबीर गुलाल वाहीन मी तुझला, भैरी पावा माला, ओ भैरी पावा माला, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला, धूप कापूर वाहीन मी तुझला, धूप कापूर वाहीन मी तुझला, भैरी पावा माला, ओ भैरी पावा माला, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला.